सहजे सोए, सहजे होता जाए सो होए। सहज बैराग सहजे ही हसना, सहजे चूप सहजे ही जपना, सहजे भोजन सहजे पाओ, सहजे मिट्यो सगल दुराओ, सहजे हुआ साधु संग, सहज मिल्यो पार ब्रह्म निसंग, सहज ग्रह मह सहज उदासी, सहजे दुबिदा तन की नासी।